0: ಕಲ್ಲಾಡಿ ಸಮೀಪಸ್ಥೆ ಕಲ್ಲಾಡಿ ಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಅದ್ಯ ವಯನಾಡ್ ಸುರಂಗ ಮಾರ್ಗ ಪರಿಯೋಜನಾಯಾಹ ನಿರ್ಮಾಣ ಸ್ಥಳೆ ಸಂಜಾತೇನ ಏಕೇನ ಭೀಷಣೇನ ಪ್ರಾಣಹಾರಕ ಪಂಕಪಾತೇನ ತ್ರಯಃ ಜನಾಃ ಮೃತ್ಯುಮುಪಗತಃ. ವಾರ್ತಾಹರೈಃ ಸಹ ಭಾಷಮಾಣಃ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ವಿ ಡಿ ಸತೀಶನಃ ಇಮಾಂ ಘಟನಾಂ ಅತ್ಯಂತಂ ಕಷ್ಟಪ್ರದಾಂ ದುರ್ಭಾಗ್ಯಸ್ಪದಾಂ ಚ ಅವರ್ಣಯತ್. ತೇನ ಆರೋಪಃ ಕೃತಃ ಯತ್ ಜನಪದ ಆಪದ್ ಪ್ರಬಂಧನ ಪ್ರಾಧಿಕರಣಸ್ಯ ಸಮಾಹ್ವಾನಾನಾಂ ಪಶ್ಚಾದಪಿ ಅಧಿಕಾರಿಭಿಃ ದತ್ತಾನಾಂ ನಿರಂತರ ನಿರ್ದೇಶಾನಾಂ ಪಾಲನೆ ಗಂಭೀರ ಉಪೇಕ್ಷಾ ವಿಹಿತಾ. ತೇನ ಅಗ್ರೆ ಜ್ಞಾಪಿತಂ ಯತ್ ದುರ್ಘಟನಾಸ್ಥಳೆ ಸಹಾಯೋದ್ಧಾರ ಕಾರ್ಯಾರ್ಥಂ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಆಪದ್ ಉದ್ಧಾರ ಬಲಸ್ಯ ದಲಾನಿ ರಾಜ್ಯ ಆರಕ್ಷಕ ಬಲಂ ಸಹೈವ ಅಗ್ನಿಶಮನ ಉದ್ಧಾರ ಸೇವಾ ವಿಭಾಗಃ ಸದ್ಯಃ ನಿಯೋಜಿತಃ ಸಂತಿ. ಸಂಸ್ಕೃತ ವಾರ್ತಾಯಾಃ ಸಂಸ್ಕರಣಮಿದಂ ಇದಾನೀಂ ಆಕಾಶವಾಣಿತಃ ಪ್ರಸಾರ್ಯತೆ. ಸಮಮೇವ ಅಯಂ ಕಾರ್ಯಕ್ರಮಃ ಆಕಾಶವಾಣ್ಯಾಃ ಅಂತರ್ಜಾಲಪಟಲೆ www.newsonair.gov.in ಇತ್ಯತ್ರ ಅಥ ನ್ಯೂಸ್ ಆನ್ ಎಐಆರ್ ಚಲದೂರಭಾಷೀಯ ತಂತ್ರಾಂಶೇ ಅಪಿ ಸಮುಪಲಬ್ಧೋ ಭವಿಷ್ಯತಿ. अद्य राष्ट्रपति पदासीना द्रौपदी मुर्मुः नवदिल्ल्याम् अस्य वर्षस्य डुरंट कप टूर्नामेंट इत्यस्य जयचिह्नानाम् अनावरणम् अकरोत्. सहैव ध्वजं प्रदर्श्य तान् प्रेषितवती. सभां संबोधयन्ती असौ अवदत् यत् अस्मिन् वर्षे नूतनानि दलानि डुरंट कप प्रेसिडेंट कप शिमला ट्रॉफी इत्येतेभ्यः जयचिह्नेभ्यः प्रतिस्पर्धां करिष्यन्ति. केन्द्रीय गृहमन्त्री अमित शाहः अद्य राष्ट्रिय राजधान्यां हरित क्षेत्रस्य संवर्धनाय एक पेड़ मा के नाम इत्यभियानम् अभिलक्ष्य दिल्ल्यां 70 लक्ष पादपानां वपनस्य कस्यचित् महाभियानस्य विधिवत् शुभारम्भं विहितवान्. अस्मिन् मंगलावसरे संबोधयन् श्री शाहः प्रतिपादितवान् यत् अयं वपन संकल्पः दिल्ली पर्यावरणस्य पर्यावरणतन्त्रस्य च आमूलं परिवर्तनाय कश्चन अत्यन्तं महत्वपूर्णः अभिनव प्रयासो वर्तते. केन्द्रीय जनजातीय कार्य मन्त्रालयेन जूएल ओरम इत्यनेन जनजातीय विकासाय ज्ञानस्य नवान्वेषणस्य साक्ष्याधारित नीति निर्माणस्य च यंत्ररूपेण जनजातीय अनुसंधान संस्थानां सुदृढीकरणाय नूतन दृष्टिः उद्घाटिता वर्तते. केन्द्रीय कृषि मंत्री शिवराज सिंह चौहानः अद्य 50,000 कृषि उद्यमिनः 50 लक्ष कृषकान् सशक्तीकर्तुं प्रगति परियोजनायाः शुभारम्भम् अकरोत्. निर्वाचनायोगेन बिहार गुजरात मध्यप्रदेश राज्यानां त्रिविधानसभासनानां उपनिर्वाचनेभ्यः अधिसूचना प्रख्यापिता. भारतीय ऋतुविज्ञान विभागेन उक्तं यत् आगामिषु त्रिषु दिनेषु नैरन्त्य प्रावृषे उत्तर अरब सागर गुजरात इत्येतयोः अन्येषु केषुचित् भागेषु तत्रैव हरियाणा पंजाब राजस्थान इत्येतेषां शेषभागेषु अग्रे गन्तुं स्थितिः अनुकूला वर्तते. अद्य तटीय कर्णाटकस्य गुजरातस्य कोंकणस्य गोवाराज्यस्य मध्य महाराष्ट्रस्य च केषुचित् भागेषु प्रचण्ड वृष्टिः भविष्यति इति ऋतुविज्ञानेन विभागेन पूर्वानुमानितम्. पुरुष क्रिकेट प्रतिस्पर्धायाम् अद्य रात्रौ नॉटिंघम इत्यस्य ट्रेंट ब्रिज इत्यत्र पंच स्पर्धानां श्रृंखलायाः तृतीये 50-प्रति-50 अन्ताराष्ट्रिय द्वन्द्वे भारतीय दलं इंग्लैंड दलं सम्मुखी करिष्यति. इति वार्ताः.
1: ଆପଣମାନେ କାର୍ଯ୍ୟକ୍ରମ ଶୁଣୁଛନ୍ତି ଆକାଶବାଣୀ କଟକ କେନ୍ଦ୍ରରୁ. ପ୍ରଚାର କରୁଛୁ କାର୍ଯ୍ୟକ୍ରମ ଉଦୟ ଭାରତ, ପ୍ରଯୋଜନା ବିନୟ କୁମାର ସାମନ୍ତରାୟ.
2: ନମସ୍କାର, ଆଜିର ଉଦୟ ଭାରତ କାର୍ଯ୍ୟକ୍ରମକୁ ସ୍ୱାଗତ ଆପଣଙ୍କୁ.